0: Ειρήνη να μας κουντζέκει.
1: Throwback. Brought to you by 0800 Rachna. Idhar udhar jaane se bachna. Call karo 0800 Rachna. That's 0800-722-462 for first home buyers, investors, business loan, commercial loan or construction.
2: And that's all for today. Bahut hi badhiya aaj ki, aaj ka show, aaj ki baatein, aaj ke messages aapke aur content jo maine aapko yahan pe sunaye. Aap bas bane rahiye. Sandy will be joining shortly in the coffee break aur Rusbe unka saath denge in the drive show. But I'll take a leave and I'll see you tomorrow. कल फ्राइडे है, मजे करेंगे, मजे बहुत सारे, एंजॉय करिए बहुत ही खूबसूरत गाना.
3: डुमर चिकन टक्कर चिकन, डुमर चिकन टक्कर चिकन, डुमर चिकन टक्कर चिकन टा, डुमर चिकन टक्कर चिकन, डुमर चिकन टक्कर चिकन, डुमर चिकन टक्कर चिकन टा.